अनंत नहीं विचार, केते खब टुट है बेकार, केते लै लै मुकर पाहे, केते मूर्ख खाही खाहे, केते आ दुख भूख सदमार, एह पे दात तेरी दातार। बंद

सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेवाय